को पावा कै पचे चेता अम छेवे पिचोते पमयं यकय हे क्यों नम्या तालावा ये ये ये हे ये या हे या हे या हे या को निनम नवत क्या ओवे ओवा कै कौन मो कै कै चाओ।